जिन प्रेम कियो तिन ही प्रभ पायो काहू लै पाहन पूज धरियो सिर काहू लै लिंग करे लटकायो काहू लख्यो हर वाची दसा मैं काहू पिशाह कुसीस निवायो।